0: मुन्ना को बाकी है ना क्या देड़ा ही है
1: अल्हम्दुलिल्लाह मुन्ना रंगल खालो में देड़ा ही है
0: अफनस देड़ा ही है मुन्ना मुन्ना कोम वडा में क्या दक काफुंग अता
2: मुन्ना थी है बरको वेंडा हिंका में ने अफन तिकन कोलन ना
1: तिको दुं हाउ द हाई रंगल है तिहं मुन्ना एक ही आहो हाल बला फे मुन्ना रकां कां को देन ना है दी मुन्ना वरा उपावे
3: अनिकावस बप्पा हुट्टा लिए, फलकिये लिबे हास कंदिए इतुर बमुन्ने।
4: मामा वाहक।
5: युपन लिबे हिंदु मावनुं थोले मुं इदायरु हीबे।
4: जखम।
6: यहाँ गोद्दुनु कोंगुले कन्नुमा।
5: रोईफावा आड़कुं साउदिया बुन्ये।
4: मिफदा असरुगदे रीति वाहकता दिविराज्य गाडुगे यूट्यूब चैनलों मिहारु अडोस वाले फेरे। दिविराज्य गाडुगे यूट्यूब चैनल सब्सक्राइब को लवा।
7: दुव्वा चेगेने का उम्मा को हुरस नुकरे फदा दत्ता तिहरी।
8: आ कोको।
7: दत्ता आधे मड़ मड़ मशायक। बालागे गन्नच्चे। दत्ता मिहारु मिहु हुरस कुरे वुनी इंगे।
8: ती हाद रंगाल कुंजे के पर बड़ा शुक्रिया।
7: मारो हबा।
4: राज्य के कोमे हिसाब बेग हो रखे हैं बस एवज आगे देखो मकानों ला पीएसएम के चैनल तक फोन उंगाड़ो हाला बालाल मा फंसे हैं गोते
9: पीएसएम है आ
10: दिवे राज्य के आड़ा दीनु के आड़ो आदि दिवे ही एफएम बस आड़ो हाल बेने
4: टीवीएम यस टीवी आदि पीएसएम न्यूज़ बालाल में
9: पीएसएम है आ
10: आईओएस आदि एंड्रॉइड फोन तकुं डाउनलोड करे बेने
4: पीएसएम है आ
10: आवाह फोन ने डाउनलोड करवा।
11: कानून ना गवाह तो कुम मिनिमम कमा असासे हक दर खातेर को दरी क्या मिल बरका?
12: कानून ना गवाह तो कुम राय तुंगे सलामता रखा तेर कंग कशवर को दरी की ने?
11: कानून ना गवाह तक हुरमे तेर कोंगी तंजेनी की बे?
13: ಗಾನೂನು ತಕ ಗವಾಲ್ ತಕ ಅಹುಲು ವೆರಿವೆ ಹೇಲುನ್ ತೆರುವುಮಕಿ ಕೊಂಬೆ ಫರುದೆಗಿವೆಸ್ ಅಮಿಲ ರಕ್ಕಾ ತಿರಿಕಮಶಾ ಮುಳಿ ಮುಜ್ತಮಾವಗೆ ಹಮಜೆಹುಮ ನುಹನು ಬೇನು ತಿರಿಕಮೆ
12: ಗಾನೂನ ಗವಾಲ್ ತಕ ಗುಳೆ ಗೊತುಂ ತಿಯಬೆ ಫುಳು ಬೇನು ವಾಸುವಾಲ್ ತಕ ಜವಾಬ್ ಗೆನೆಸ್ತಿನುಮ ದಿವಿ ರಾಜ್ಯ ಗಡುಂ ಗೆನೆಸ್ತೆನಿ
11: ತರಹ
12: ಕೊಂಬೆ ಹೊನಿರು ದುಹೆಗೆರೆ ಗಂಡು ನುವೆ ಜಹಾಯರು ಸ್ಟುಡಿಯೋ ಎಂ ವಗುತು
11: ಎಂಹಾ 1741 ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ 89 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
12: हमें कहनी दिव्य राज्य करो।
10: अहाशे बुनाना रई तुम कुरम बेनुवा स्वादुता
14: सियासी फरायत का गुलम बदही कुरुमा
10: अहाशे बुनाना सियासी मैदानों का हर कैतरिवा फरायत होगे सियासी दतुर अहाशे बुनाना
11: हुकुर्दो मेंद्र फह दे जहर रिपीट होम दुहगरे नो जहर आदि अंगार दुहगरे मेंदम एक जहर
14: इन हा 1741 किलोहर्ट्ज मीडियम वेव आदि 89 मेगाहर्ट्ज एफएम बैंड
10: अहाशे बुनाना
15: ಫತಿ ಹೋರಿ
16: ಮೀರಿ ಅವರ ಬಡ ಹಾಸ
15: ಅಣಿಕ ಟೆಸ್ಟು ಕ್ಯಾರಿ ವಿ ಮತ ಮಣ್ಣ ಮಣ್ಣ ಹಾದ ದೇರ ವೆಫಯ
16: ಆರಂಗೆ ವರ ಗ್ಯಾಕುಜ್ಜೆ ಆರಣ್ಣ ಮಲಾಮೆ ಕುರಣೆ
15: ಹಾಸ್ ನು ಎಬ ಸ್ಪಿಲ್ ದ ಟೀ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅಡು ಎಹಿ ಮತಿ ಕಾಲ ಹೂರಿ ಹಾ ಕಂಕ ಮಂ ಹಲ್ಲು ಹೋದಂಗೆಣ
16: ಸ್ಪಿಲ್ ದ ಟೀ
15: ಮಿಕಾಲ ಕಂಕನ್ ದಿಮಾವೇಮ ಕಂತಕ್ಕುರ ವಿಧಾನ ಗೊತ್ತಂ ಎ ಪ್ರೋಗ್ರಾಮು ಎಗೇಣೆ
16: ಸ್ಪಿಲ್ ದ ಟೀ ಹಮೇ ಕಣಿ ದಿವೇ ರಾಜ್ಯ ಗಾಡು
15: ಆದಿತ್ಯ ದುವ ಹೋಗ ಹವೀರು ಹತ್ರ ಗಡಿ ಫಣರಾಗ ರಿಪೀಟ್ ಬುದ್ಧ ದುವ ಹೋಗ ಹವೀರು ಹತ್ರ ಗಡಿ ಫಣರಾಗ
17: ಅದಿ ಬುಡಾಸ್ಪತಿ ದೋಹಗ ಹಾವೀಡು ಫಹೆಜ್ಜಹಾಡು
15: ಎಂಹ ಸತರಿಸ್ತೇಕ ಸಾಳಿಸ್ ನುವೆರೆ ಕಿಲೋ ಹಾರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದೇ ಅಡ್ಡಿಹ ನುವೆ ಮೆಗಾ ಹಾರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ ಹಮೇಕಣಿ ದಿವಹಿ ರಾಜ್ಯಗೆ ಅಡು ಎಂತಿಸಾರ್ ಕೊಲ್ಲವ್ವ
16: ಸ್ಪಿಲ್ ದ ಟೀ
11: එංහා සතරස්තයක සාලිස් නුවයි කිලෝ හර්ට්ස් මීඩියම් වේව් අඩිහ නුවයි මෙගා හර්ට්ස් එෆ් එම් බෑන්ඩ්
14: දිවහිරාජ්‍යයේ අඩුවයි